देव रेखोन एल्टन तुका बारे बरे स्टेज प्रेजेंटेशन आसा आनी बारी सोबीत दिसताय तो एक्चुअली हिरो बरी दिसता न्हय शनन क्रास्ता वो एकलो धाकटो चेरको हांव एक सपन येयली म्हणून एक सपनाक हाडून आयला आनी वो रोशन क्रास्ता रेडियो सारांक असो सगळें पळयता ताच्या कारभारी रोशन असो पूत शर्वील हांगा एक वयताय तो शर्वील 8व्या क्लासीन शिकता वो 4थ्या क्लासीन शिकता दोगी सेंट ऑलिसियसाचे भुरगे सांजी तान चिंतलां हे दळकालें म्हळ्यार ताका कोणी कॉम्पिटिटर ना ताणें दडायल्ले बरें मात्र आमी आयकोवचें म्हणून शर्वील येवन म्हणटा हाका संजीताक उठयचें आतां हांव धाडायता म्हणून तशें तुवें वसचें पडटा संजीत वसचें पडटा तुवें वो करता गे आतां हा आतां शर्वील ड्रम काणगोन हाका आमच्या शननाक सांगात दिता हांव एक सपनेली पदांक उरलेले पर आसतात संजू बाबा रसेल आनी स्टालीन आसतले संजीत उठचे वरी दिसना म्हाका आं उठलो येस आतां मुखलें पद शनन तुमच्या मुखार प्रस्तूत करता हांव एक सपनेली